0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: एमबीसीच्या घड्याळात दुपारचे ठीक एक वाजले आहेत।
2: स्वर तरंग
3: स्वर तरंग

रसिक श्रोत्यांना माझ्या विनम्र नमस्कार, सुस्वागत आहे या दुपारी आज शनिवार 22 ऑगस्टच्या दैनिक स्वर तरंग कार्यक्रमात. रसिक हो, तुमची आमची प्रेमळ साथ असणार आहे 2:15 पर्यंत. तर चला आनंदी मनाने या कार्यक्रमाची शुभ सुरुवात करूया. शनिवारची ही आनंदमयी दुपारी तुमचे मनापासून स्वागत करताना मला अत्यंत हर्ष होत आहे. दुपारच्या निवांत क्षणी सुरांची सुंदर मैफिल घेऊन स्वरतरंग आपल्या भेटीला आलेला आहे, तेव्हा दिवसभराच्या धावपळीतला हा छोटासा विरंगुळा संगीताच्या साथीने आणखी खास बनूया. तर प्रस्तावनेत विलंब न लावता त्वरित सुरांच्या या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया या मधुर गाण्याने. सूर तेज छेरिता गीत उमटले नवे, उमेश वाजपेयी यांच्या गोरा

कानात सूर उठानवर गुनगुन आणि मनात आनंद संगीतप्रेमी श्रोत्यानो अशीच राहू दे आजची ही सुरेल दुबार. तर चला सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांच्या सुरेल आवाजात ऐकूया हे मधुर गीत आणि तिला सोबत देत आहे कृतिका देव.

श्रोते रसिक हो, या दुपारी तुम्ही कुठेही असलात, घरात, प्रवासात किंवा कामाच्या ठिकाणी, स्वरांची ही मैफल तुमच्या सोबतच आहे. तर चला, या कार्यक्रमातील या वेळची भेट म्हणजे केवळ बालांज व उज्ज्वला बावकर या दोघांच्या आवाजात ऐकूया हे पुढील प्रेम.

रसिक श्रोत्यांनो, या गीतातून उमटलेली भावना थेट हृदयापर्यंत पोहोचली. शब्द, स्वर आणि भावना यांचा सुंदर मिलाप म्हणजेच अविस्मरणीय संगीत. तेव्हा या कार्यक्रमातील यावेळची भेट म्हणजे इश्क पिरमान रंगलय. गायक कलाकार आहेत केवल वालो.

मी श्रोत्यानो शब्दांची ही गोरी आणि तुम्हा प्रिय श्रोत्यांचे प्रेम यातूनच कार्यक्रमाची खरी रंगत खुलते. यात तिल मात्र संशय नाही असेच एक भाव मधुर रोमॅन्टिक गीत या क्षणी आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत. सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर यांच्या सुरील आवाजामध्ये. तर चला या मधुर प्रेमगीताचा आनंद घेऊ. आणि मी तुम्हाला कळवू इच्छिते की हे मधुर रोमॅन्टिक गीत सजलेले आहे टोनी कक्कर यांच्या श्रवणीय संगीताने.

श्रुति ऋषिको सुरांच्या स्पर्शाने आजच्या या संगीतमय वातावरण अधिक प्रसन्न झालं तर चला या सुरेल वातावरणात आणखी एक सुंदर गीत ऐकूया.

मीडियम वेव 819 किलोहर्ट्ज वरील हे आहे रेडिओ मॉरिशसचे प्रसारण केंद्र. आपण ऐकत आहात आज शनिवार 22 ऑगस्टच्या दैनिक स्वरतरंग कार्यक्रम. या दुपारी तुम्ही कुठेही असला तर रसिक हो, आपल्या आवडत्या गीताचा एखादा सूर कानावर पडला की मन न कळत त्या सुरांसोबत गुणगुणू लागतं. असेच एक मधुर गीत चला या क्षणी ऐकूया सुप्रसिद्ध गायिका बिला शिंदे यांच्या सुरील आवाजात.

तुमचे मनापासून परत एकदा स्वागत करण्यात येत आहे AM2 रेडिओ मॉरिशसवरून. संगीत प्रेमी श्रोत्यानो, आज शनिवार. दिवसभराच्या धावपळीत काही क्षण स्वतःसाठी काढा आणि या सुरेल साथीमध्ये मनाला थोडा निवांत श्वास घेऊ द्या. खुलेआम इश्क झाला ग सादर करीत आहोत कुणाल गांजावाला. सुनाणी सुनावणे या दोघांच्या आवाजातलं आहे पुढील गीत.

रसिकहो एम टू रेडिओ मॉरिशसवरून ऐकत रहा आपला दैनिक स्वरतरंग कार्यक्रम, कारण प्रत्येक सूर काहीतरी सांगत असतो आणि प्रत्येक गीत मनाला एक सुंदर आठवण जागवत असतं.

0: चला ऐकूया पूजा सावंत आयुष व समूहाच्या आवाजात नाच गोबया।
1: पोस्टर मस्त बनलाय
2: या वेळेस ना, आपण अशा महिलांना बोलू ज्यांना कधीच कुठल्याच कार्यक्रमाला बोलवलं जात नाही।

संगीत प्रेमी श्रोत्यानो, मी तुम्हाला कळवू इच्छिते की आपण ऐकत आहात सरतरंग कार्यक्रमातील शेवटचं गाणं, झगामगा अवधूत गुप्ते, शर्मली खळगरे व साथी कलाकारांच्या आवाजात. आणि ह्याच मधुर गाण्यासवे सादर करण्यात आलेला आज आपला हा सरतरंग कार्यक्रम काही क्षणात पूर्ण होणार आहे. उद्या रविवार आहे. उद्याचा रविवार आपल्या सर्वांसाठी आनंदाचा आणि प्रसंतीचा जावो. कुटुंबांसोबत प्रेमाचे क्षण घालवा. सर्वांना मनपूर्वक आनंददायी रविवारच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या शुभेच्छेबरोबरच मी तुमची रजा घेते. शुभ दिन व नमस्कार.

रसिक मिनी हो नमस्कार एम टू वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यूनिंग करीत आहात ऑन यून एम टू. म्हणून या कार्यक्रमाच्या आरंभी आज आम्ही वाजवणार आहोत वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर यांच्या समुद्र आवाजात. गणपतीचे नाव आहे, काही दिवसात बाप्पाचं आगमन होणार आहे, गणेश चतुर्थी हा सण सुद्धा साजरा होणार आहे. आस्वाद घेऊया ह्या प्रतिम गाणं.

रसिक मनू कार्यक्रमाची दुसर भेट म्हणून आज आम्ही वाजवणार आहोत निक शिंदे श्रुती अंबावळी यांची सुमधुर आवाजात. रोमांसच्या दुनियेत जाऊया मंडळी हो, तेव्हा एन्जॉय करूया गोरी गोरी.

मंडिगू कुठे असाल, तुम्ही ट्यून इन करत रहा EMT वर 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे. आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी रोहित रहूत, सोनाली सोनवणी यांच्या सुमधुर आवाजात एन्जॉय करूया नाकात नथ.

म्हणजे काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचं गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो नक्कीच हर्षवर्धन वावरी सोनाली सोनावेनी यांची समुद्रावाजात. लई भारी गाणं असणार आहे, लई भारी सांगता करूया, एन्जॉय करूया. लई भारी दिसते आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.